0: आकाशवाणी पुणे, मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुणे शिरूर तळेगाव चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन। स्काय रूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा। आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन। आता सविस्तर बातम्या। पुणे शहर आणि परिसरातली वाढती वाहतूक कोंडी कमी करून भविष्यातली वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारकडून सुमारे 50,000 कोटी रुपयांचे महामार्ग आणि पायाभूत सुविधा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यात केली। पुणे शिरूर हडपसर यवत आणि तळेगाव चाकण शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांचं भूमिपूजन काल गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी बोलताना गडकरी म्हणाले,
1: यामध्ये 53.40 किलोमीटर पुणे शिरूर हा 7,515 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे। हडपसर यावत हा 31.65 किलोमीटर हा 5,265 करोडचा आहे आणि तळेगाव चाकण शिक्रापूर हा 53.20 किलोमीटर 4,000 कोटी रुपयाचा आहे। आणि म्हणून या तिन्ही प्रकल्पाचं आज या ठिकाणी लगेच कामाला सुरुवात होते आहे। यामुळे निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचं उत्तम काम होणार आहे।
0: पुणे शहर हे भविष्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक क्षमता केंद्रांचं प्रमुख केंद्र बनत आहे। 2030 पर्यंत पुणे हे देशातलं अत्यंत आधुनिक शहर आणि प्रमुख विकास केंद्र म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। या तीन उन्नत मार्ग प्रकल्पांबाबत बोलताना ते म्हणाले,
2: पहिले असे हे तीन प्रकल्प आहेत की ज्यातल्या एका प्रकल्पामध्ये आपल्याला 500 कोटी, दुसऱ्या प्रकल्पामध्ये 300 कोटी आणि तिसऱ्या प्रकल्पामध्ये 150 कोटी रुपये हे सरकारला प्राप्त होणार आहेत आणि बीओटीतनं ही कामं या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत। अशा प्रकारचं एक अतिशय इनोव्हेटिव्ह हे मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे।
0: हे तीन मार्ग पुण्याच्या विकासाला नवीन गती देणारे ठरतील असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं। खासगीरित्या विकसित केलेल्या देशातल्या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाचं म्हणजेच विक्रम 1 काल आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण झालं। काल दुपारी 12:05 हे रॉकेट अंतराळाच्या दिशेनं झेपावलं। या महत्वपूर्ण टप्प्यामुळे खासगी कक्षीय प्रक्षेपण क्षमता असणारा भारत हा जगातला तिसरा देश ठरला आहे। या प्रक्षेपक रॉकेटचं आरेखन आणि निर्मिती संपूर्णपणे स्वदेशी असून देशाच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ या रॉकेटचं नाव विक्रम 1 असं ठेवण्यात आलं आहे। स्काय रूट एरोस्पेस या हैदराबादमधील कंपनीनं हा प्रक्षेपक विकसित केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी या कामगिरीबद्दल स्काय रूटचं अभिनंदन केलं आहे। 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

0: काल करण्यात आली. यात आदित्य जांभळे दिग्दर्शित आर्टिकल 370 हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या चित्रपटात नायिकेची भूमिका करणारी यामी गौतम सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर चंदू चॅम्पियन चित्रपटातल्या भूमिकेसाठी कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. परेश मोकाशी दिग्दर्शित मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा लेखनाचं पारितोषिक योगेश देशपांडे यांना तर सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार घरत गणपतीसाठी अभय जोधपूरकरला जाहीर झाला आहे. नवोदित दिग्दर्शकाचा पुरस्कार रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटानं पटकावला. अभिजित दळवी दिग्दर्शित हम सफर सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला तर सर्वोत्कृष्ट कथाबाह्य चित्रपटाचा पुरस्कार भंगार या चित्रपटाला मिळाला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी संजय जाधव, संजय दीना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील अष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांच्या शिवसेना पक्षप्रवेशाला मंजुरी दिली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडून आल्यावर गेल्या महिन्यात या सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. विकासासाठी हे खासदार पक्षात आले असून त्यांना विकासनिधी दिला जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली. दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर आज सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. जालना जिल्ह्यातल्या शेवगळ तांडा परिसरात काल झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं शेतातली लहान पिकं पाण्याखाली गेली. जिल्ह्यातल्या अनेक भागात मात्र अजूनही पावसानं ओढ दिली आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: जालना जिल्ह्यात यंदा जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यामुळे खरीप पेरण्या लांबल्या. जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या आणि कपाशी लागवडीला सुरुवात केली. जिल्ह्यात खरीपाचं एकूण प्रस्तावित क्षेत्र 651,173 हेक्टर असून आजपर्यंत 497,937 हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र पेरणीनंतर गेल्या 2 आठवड्यांपासून पुन्हा पावसाने ओढ दिल्यामुळे नव्याने उगवलेली पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. येत्या आठवडा समाधानकारक पाऊस न झाल्यास अनेक भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी बाबासाहेब म्हस्के, जालना.
0: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधी विचारांचे समर्थक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव उद्या सकाळी कोथरूडच्या गांधी भवन इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. सप्तर्षी यांचा जन्म 21 ऑगस्ट 1941 रोजी झाला. त्यांनी नोव्हेंबर 1976 युवक क्रांती दल या संघटनेची स्थापना केली. आणीबाणीच्या काळात 16 महिने त्यांना येरवड्याच्या तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. 1977 त्यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी अहमदनगरचे आमदार म्हणून निवडून आले. 15 ऑगस्ट 2002 युवक क्रांती दलाची पुनर्स्थापना केल्यानंतर या संस्थेचे अध्यक्ष तसंच महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सप्तर्षी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज्यातील विविध शासकीय परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या दृष्टीनं आवश्यक शिफारशी करण्यासाठी राज्य शासनानं मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय काल जारी करण्यात आला. समितीनं आपला अहवाल 2 महिन्यात शासनाला सादर करायचा आहे. राज्यात खरीप हंगामाच्या प्रारंभी बियाणांच्या उगवणीबाबत मोठ्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे राज्य शासनानं तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्यांची पुनर्रचना केली आहे. नव्या समितीनं तक्रार मिळाल्यानंतर 7 दिवसांच्या आत शेतात प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल अंतिम करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत 3rd स्थानासाठी झालेल्या रोमांचक सामन्यात फ्रान्सचा 6-4 असा पराभव करून इंग्लंडनं कांस्यपदक पटकावलं. अंतिम सामना आज स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यामध्ये होणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यामधील मर्यादित षटकांचा 3रा आणि अंतिम सामना आज इंग्लंडमधल्या लॉर्ड्स इथं खेळला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहेत. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3:30 सुरू होणार आहे. भारताच्या पी व्ही सिंधूनं जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चीनच्या चेन युफेईनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतली, त्यानंतर सिंधूला विजयी घोषित करण्यात आलं. आज अंतिम लढतीत सिंधूचा सामना जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. राज्याच्या विविध भागात काल पावसानं हजेरी लावली. पुणे, सांगली, गडचिरोलीत काल पाऊस पडला. हवामान. कोकण आणि विदर्भात आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना, वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे शिरूर, तळेगाव, चाकण शिक्रापूर आणि हडपसर यवत या 3 उन्नत मार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन. स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीनं विकसित केलेल्या विक्रम 1 रॉकेटचं यशस्वी उड्डाण. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा. आर्टिकल 370 सर्वोत्कृष्ट चित्रपट तर मराठीत मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचा सन्मान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या 6 खासदारांच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा सभापतींची मंजुरी आणि ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी यांचं पुण्यात निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिको, तुम्ही ऐकत आहात न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी।

आणि मनस्पर्शी या कार्यक्रमात मी तुमचा आरजी मित्र गोपी भोसले तुमचा अगदी मनापासून स्वागत करतो. आता सकाळचे 10 वाजलेत आणि दुपार 1 वाजेपर्यंत आपण वेगवेगळ्या विषयांवर बोलणार आहोत आणि छान छान गाणी सुद्धा ऐकणार आहोत. तर या सुरेल सफरेला सुरुवात करूया, ऐकूया हे सुंदर गीत.

0: माझी सासू म्हणजे ना च्युइंगम आहे, च्युइंगम.
1: रसिको, या धमाल गीतानंतर सासू सुनेची एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. गरम गरम वाफाळता वरण भात, त्यावर ताज्या लोणकड्या तुपाची धार आणि सोबत लिंबाचं गुळचट लोणचं, असा सासूबाईंचा अगदी मनापासून आवडता भेद विजयाने तितक्याच मनापासून रांधला होता. मनातल्या मनात खुश होत मोठ्या आशेनं तिनं ताट वाढलं आणि लगबगीनं सासूबाईंची म्हणजेच सुधाताईंची रूम गाठली. आई, अहो आई, उठा पाहू पटकन, तुम्हाला आवडतो ना अगदी तसाच गरम गरम आसट भात, त्यावर छान हिंग गुळ घालून मस्तपैकी उकळलेलं वरण, खमंग तूप आणि तोंडी लावायला लिंबाचं लोणचं. तुमचा फेवरेट मेनू केलाय आज, छान पोटभर जेवा. असं म्हणत विजूनं बिछाण्यावरच उशीचा आधार देत सुधाताईंना बस्त केलं आणि वरण भात कालवून त्यांच्या पुढ्यात ठेवणार तेवढ्याच चोरात धक्का मारून सुधाताईंनी ताट भिरकावून दिलं. संपूर्ण खोलीभर भाताचे शीतच शीत पसरले आणि आज पुन्हा विजूचा हिरमोड झाला.

सुधाताईच्या काळजीनं विजयाच्या डोळ्यात पाणी तरळलं. काय झालं असावं बरं आईनं? किती विचित्र वागतात हल्ली त्या. निष्कारण चिडचिड करणं, मोठ्याने ओरडणं, अदवा तदवा बोलणं, हातात येथील त्या वस्तू फेकणं, स्वतःच्या जीवाचे किती बरं हाल करून घेत आहेत. बिजूचं मन हेलावून गेलं. जवळजवळ 6 महिने झाले असतील सुधाताईंना पॅरालिसिसचा अटॅक येऊन. डाव्या हातातलं आणि पायातलं बळच नाहीसं झालं आणि त्या बिछाण्यावर स्थिरावल्या, पण धीर सुटू दिला नाही. निराशा म्हणून तर त्यांना माहीतच नव्हती. एक हात आणि एक पाय काम करेनासे झाले तरीही त्यांचे इतर अवयव मात्र वयाच्या 70 अगदी सक्षम आणि स्वस्थ होते.

उत्कृष्ट वाचन, टीव्हीवरील दर्जेदार कार्यक्रम बघणं, आवडते अभंग, भजन, भावगीत ऐकणं यासारख्या गोष्टी ज्यांचं सुधाताईंना सुरुवातीपासूनच वेड होतं, त्यातच त्यांनी आपलं मन रमवलं. तक्रार जणू नव्हतीच कशाची त्यांना, पण गेल्या 7-8 दिवसांपासून त्यांचं ना काहीतरी बिनसलं होतं. ते नक्की काय हे कळायला काही मार्ग नव्हता. याचंच विजूला अत्यंत वाईट वाटत होतं. विचारांच्या तंद्रीतच विजूनं रूम आवरून स्वच्छ केली आणि सुधाताईंच्या जवळ बसून प्रेमानं त्यांच्या डोक्यावरून हात फिरवू लागली आणि अचानक बांध फुटल्याप्रमाणे सुधाताई विजूच्या गळ्यात पडून स्पंदूर सुमजून रडू लागल्या. विजूनं त्यांना अलगद आपल्या मिठीत घेतलं आणि हळूवारपणे त्यांच्या पाठीवर थोपटत राहिली.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: कैच द रेन, बारिश के पानी की एक एक बूंद को हमें बचाना है, तो मेरा खास आग्रह है वर्षा का बूंद बूंद पानी हम मिलकर के बचाएं.
2: जल है तो हम है. आइए घरों ऑफिसों में रेन वाटर हार्वेस्टिंग तकनीक अपनाएं, रिचार्ज पिट और शाफ्ट बनवाएं, अनुपयोगी बोरवेलों को ठीक करें, जलाशयों से गाद निकालें, अधिक से अधिक पेड़ लगाएं. इस बारिश आइए जुड़े कैच द रेन अभियान से.
3: Ai cada jiba, ai cada jiba, ai cada jiba.
4: नमस्कार, मी वैशाली सामंत आणि तुम्ही ऐकत आहात FM गोल्ड.
5: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू. रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला मी गोष्ट सांगत होतो, त्या गोष्टीत पुढे काय झालं ते सांगतो. मुक्तपणे रडून झाल्यावर विजूने सुधाताईंना शांत केलं. आई बस झालं आता, असं लहान बाळासारखं रडणं काय झालंय तुम्हाला, मला नाही का सांगणार. विजू हळहळली. अगं पोरी, काय सांगू तुला, माझं मलाच कळत नाहीये काय झालंय ते. अस्वस्थ वाटत होतं अगदी, राग येत होता सगळ्याचाच, खूप प्रचंड दडपण आलं होतं मनावर. रडावंसं वाटत होतं आईच्या कुशीत शिरून. फार वाईट वागले ना ग मी अशा तुझ्याशी, माझ्याच नकळत किती त्रास दिला मी तुला, आणि तू मात्र सगळं काही हसत हसत सहन केलंस. माझ्याबद्दल राग तर दूरच, पण काळजीच होती हो तुझ्या डोळ्यात. लेकरानं किती त्रास दिला तरी आईच्या डोळ्यात त्याच्यासाठी फक्त प्रेमच दिसतं ना, अगदी तसंच. तुला सांगते पुरी, तुझ्या कोशी शिरून मन काय मोकळं केलं, अगदी पिसासारखं हलकं वाटायला लागलं हो मला. मनाची मरगळ पार पळूनच गेली, मन अगदी शांत झालं हो.

आता अश्रूंचा महापूर विजूच्या डोळ्यात दाटून आला. राग कसं येणार बरं आई मला तुमचं. 20 वर्षांची होते जेव्हा लग्न होऊन मी या घरात आले. आईविना वाढलेली पोर मी चुलत्यांच्या गराड्यात राहूनही सगळ्याच बाबतीत अडाणी राहिले. साधा चहा सुद्धा नीट करता येत नव्हता मला. अशा अवघड प्रसंगी तुम्हीच माझ्या पाठीशी उभे राहिलात, अगदी माझी आईच झालात. क्वचितच कोणा भाग्यवंताच्या बाबतीत घडावं असं माझ्या बाबतीत झालं. नशिबालाही हेवा वाटावा इतक्या प्रेमानं तुम्ही मला चहापासून ते पूर्णावरणाच्या स्वयंपाकापर्यंत सारं काही शिकवलं. कधीच कसलाही त्रागा केला नाही की बरं वाईट बोलला नाहीत. बंद पडलेलं शिक्षण पूर्ण करायला भाग पाडून आत्मतेज मिळवून दिलं. हो जिला साडीचीही नीट घडी घालता येत नव्हती तिला संसाराची अगदी व्यवस्थित घडी घालून तो समर्थपणे पेलायला फुलवायला आणि सजवायलाही शिकवलं. आणि मग पंखात बळ आलेलं पाहून उंच भरारी घ्यायला प्रवृत्त केलं आणि स्वतःला मात्र अलगच साऱ्यातून दूर करून घेतलं. सांगूनही कुणाचा विश्वास बसणार नाही असं प्रेम संस्कार आणि शिकवण मला तुमच्याकडून लाभली.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: जुनी नवी गाणी, माहिती, मनोरंजनाचा खजिना म्हणजे आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.
2: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे रसिक हो, आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. विजया आणि सुधाताई या दोन सासू सुनांची गोष्ट मी तुम्हाला सांगत होतो. विजया मनातलं सारं आज भडाभडा बोलत होती. आज अजूनही काही ठिकाणी आपण पाहतो सुनेला थोडं जर काही आलं नाही तर तिला वाटेल तसं ऐकवलं जातं. तिच्या माहेरच्यांचाही उद्धार होतो, पण मला तर अगदी काहीच येत नसतानाही तुम्ही माझी आई झालात. अहो, खरं तर अशक्य वाटणारी गोष्ट, पण तुम्ही मात्र सहज शक्य करून दाखवली. आणि मायेची शाल पांघरून या पोळसट रडूबाईला एखाद्या ढालीप्रमाणे कणखर बनवलं. आता तुम्हीच सांगा, कसा बरं रागेल मला तुमचा? अहो, आयुष्यभर जे तुम्ही पेरलं शेवटी तेच तर उगवणार ना. असं म्हणून विजू सुधाताईंच्या कुशीत शिरली.

सुधाताईंनी एका हाताने विजयाला गच्च मिठीत घेतलं. मायेचा आवेग ओसरल्यावर हळूच विजूने विचारलं, आई वरणभात थंडगार झालाय, गरम करू का? तसं सुधाताईंच्या डोळ्यात चमक आली. हो हो पटकन वाढ पाहू, खूप भूक लागली आहे, असं त्याने म्हणताच दोघींच्या ओठांवर अतीव समाधानाचं हसू पसरलं. हे समाधान ना मंडळी, सर्व सासूसुनांना लाभो. समोरची व्यक्तीनं रागाच्या भरात वागली तर आपण हे लगेच चिडण्याऐवजी एकूण परिस्थिती आणि महत्वाचं म्हणजे त्या व्यक्तीची मनस्थिती समजून घ्यायला हवी, नाही का? आणि हा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येक नात्यात ठेवला की ते नातं टिकतं, बहरतं.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: नमस्कार, मी केदार शिंदे, आपण ऐकत आहात आकाश.

0: आकाशवाणी मुंबईची FM गोल्ड वाहिनी. जुन्या आठवणी आणि नवी जुनी गाणी, नक्की आनंद घ्या. ऐकत रहा FM गोल्ड.
1: रसिको मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. भारतीय मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची काल नवी दिल्ली इथं अधिकृत घोषणा करण्यात आली आणि 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर झालेल्या आणि प्रदर्शित झालेल्या उत्कृष्ट चित्रपटांचा, कलाकारांचा तसंच तंत्रज्ञांचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे. यंदाच्या पुरस्कारावर आर्टिकल 370 या चित्रपटानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं असून त्याला देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळालाय आणि यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार संयुक्तपणे जाहीर झालाय. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि याला चंदू चॅम्पियन चित्रपटातील दमदार भूमिकेसाठी, तर दाक्षिणात्य सुपरस्टार ममुट्टी यांना ब्रह्मयुगम या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आलंय. तसंच आर्टिकल 370 चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री यामी गौतम हिला या वर्षाची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून घोषित करण्यात आलंय.

0: 64 चौरसांमध्ये 16 सोंगट्यांची नियमानुसार हालचाल करत मात देण्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ। या खेळाला आज ग्लॅमर आलंय। अनेक स्पर्धा वर्षभर आयोजित होतात, यामध्ये यश कसं मिळवता येतं, या खेळाचे फायदे याविषयी सांगणार आहेत पहिल्या भारतीय महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू भाग्यश्री ठिपसे।
1: बुद्धिबळाच्या पटावरती काय असते की तुम्हाला निर्णय क्षमता तुमची चांगली होऊ शकते, कारण तुम्हाला ठराविक वेळेत निर्णय घ्यायचा असतो। अभ्यासाला पोषक असे गुण जे म्हणता येतील त्या ऍबिलिटी टू कॅल्क्युलेट, म्हणजे कॅल्क्युलेट करायची जी वृत्ती आहे, अनालाइज सिच्युएशन करायची वृत्ती आहे, पेशन्स, तर्कशुद्ध पद्धतीनं विचार करायची वृत्ती, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यासात नक्कीच फायदा होतो।
0: भाग्यश्री ठिपसे यांची मधुरिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका सोमवारी 20 जुलै रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि वेव्स OTT प्लॅटफॉर्मवरही बुद्धिबळाच्या पटावर।
2: श्रोतेहो, शरीर कार्यक्षम राहावं यासाठी चालणं, धावणं, योग, जिम असे वेगवेगळे व्यायाम आपण करतो, पण या सगळ्या अवयवांना कार्यरत ठेवण्यासाठी सूचना देणारा मेंदू, त्याची साथ अतिशय आवश्यक असते। मेंदूच्या आरोग्यासाठी खास व्यायाम असतात का? तर होय, स्मृतीवर्धन या उपक्रमाविषयी 4 भागात या संदर्भात माहिती देणार आहेत अलकनंदा पाध्ये।
3: ज्येष्ठांच्या मानसिक आरोग्यासाठी स्टिम्युलायझेशन अँड सोशलायझेशन, म्हणजेच मेंदूला सतत काहीतरी कामात ठेवायचं, नाहीतर मग यूज ऑर लूज अशी त्या मेंदूची अवस्था होऊ शकते।
2: स्मृतीवर्धनची पार्श्वभूमी सांगणारी अलकनंदा पाध्ये यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 20 जुलै रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। वनिता मंडळ।

0: नमस्कार, मी सलील कुलकर्णी, ऐकत रहा FM गोल्ड।
1: मनस्पर्शी हा कार्यक्रम सुरू आहे। रसिक हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। राष्ट्रीय पुरस्कारांबद्दल आपण मगाशी बोलत होतो आणि मराठी सिनेसृष्टीसाठी सुद्धा यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार हा सोहळा खास ठरलेला आहे। व्यावसायिक चित्रपटांमध्ये मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे, तर लघुपट श्रेणीत हमसफर या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे आणि या लघुपटाचं दिग्दर्शन अभिजित अरविंद दळवी यांनी केलंय। याशिवाय घरत गणपती चित्रपटातील नवसाची गौराई माझी या गाण्यासाठी अभय जोधपूरकर याला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळालाय। आता वेळ झाली रसिक मनस्पर्शी या कार्यक्रमात इथंच थांबण्याची। एक गाणं तुम्हाला नक्की ऐकवणार आहे आणि गाण्यानंतर युवा तरंग या कार्यक्रमात आपली भेट होईलच। ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी।

0: एफएम गोल्ड खरा सोना।
1: नमस्कार मित्रांनो, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची एफएम गोल्ड वाहिनी आणि युवातरंग। या कार्यक्रमात मी तुमचा अर्जमित्र गोपी भोसले तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। गायिका डॉक्टर गौरी पंडित आज आपल्या स्टुडिओत आली आहे आणि या गाण्यानंतर लगेच आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत।

0: happening, asto sada miyata dreaming. नमस्कार, मी संगीतकार अविनाश चंद्रचूड.
1: नमस्कार, मी विश्वजीत जोशी. आपण आम्हाला ऐकत आहात आकाशवाणीच्या FM गोल्ड वाहिनीवर.
2: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्याबरोबर आहेच आणि आज आपल्या स्टुडिओत आली आहे डॉक्टर गौरी पंडित. वयाच्या 7व्या वर्षापासून शास्त्रीय गायन शिकत असलेल्या डॉक्टर गौरी पंडितने आजवर बऱ्याच कार्यक्रमांमधून गायन सादर केलं आहे. हार्मोनियमचं आणि अभिनयाचंही तिने प्रशिक्षण घेतलेलं आहे. संगीत माऊली या नाटकात गौरीनं रुक्मिणीबाईंची मुख्य भूमिका साकारली आहे आणि या भूमिकेसाठी तिला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर गोड गळ्याची ही गायिका पेशानं डॉक्टर आहे. गौरी, तुझं FM गोल्ड वाहिनीवर मनापासून स्वागत.
3: नमस्कार.
2: बर, मुलाखत होईल, प्रश्न विचारले जातील, ते तर होणारच आहे, पण सगळ्यात आधी आम्हाला तुझ्याकडून गाणं ऐकायचं.
3: हो, अगदी. मी एका अभंगाने आता सुरुवात करते. सुखाचे जे सुखा

0: वा वा वा गौरी, आणि या सुखाची अनुभूती आपल्या सर्व श्रोत्यांना सुद्धा मिळाली असेल. तर तू लहानपणापासून गाणं शिकतेस
1: हो,
0: आणि तुझी एकूणच मग गायनाची सुरुवात कशी काय झाली?
1: गायनाची सुरुवात म्हणजे लहानपणीच माझ्या घरामध्ये अगदी जन्मापासूनच सातत्याने क्लासिकल लावलं जायचं, म्हणजे मी जन्मताच ऐकतेच आहे असं वाटतं मला, कारण आई वडिलांना शास्त्रीय संगीताची प्रचंड आवड, आणि वडील माझे के जी गिंडेंचे शिष्य होते. ऑफकोर्स आता ते पेशाने कार्डिओलॉजिस्ट आहेत, सिनियर कार्डिओलॉजिस्ट आहेत मुंबईतले, पण त्यांच्या तरुण वयात ते क्लासिकल शिकायचे आणि तिथून कुठेतरी ते आमच्यापर्यंत पोहोचलंय. आणि दुसरं, माझ्या आजी कीर्तनालंकार होत्या, त्यामुळे मला ते थोडंसं यावं लागतं, जेनेटिकली ते तसं आलं असं असं मला वाटतं. आणि ऑफकोर्स फार लहान वयापासून घरी गुरु यायचे, आमचे गुरु श्री मनोज गोविंदराज, ते आम्हाला लहानपणापासून शास्त्रीय संगीताची तालीम द्यायला यायचे, त्यामुळे तसं वयाच्या साधारण 7व्या वर्षापासून मी सुरुवात केली गायन शिकायला.
0: आणि तेव्हा असं कुठलं गाणं तू गायचीस किंवा त्याची जर झलक आम्हाला ऐकायला मिळाली तर आवडेल?
1: जरूर. तर मी पहिलं मीरा भजन सादर केलं होतं इस्कॉनला, तर मी ते थोड्या दोन ओळी गाऊन दाखवते.

0: वाव, म्हणजे तू ज्या वयात गाणं शिकलीस त्या वयातली मुलं साधारण, म्हणजे आम्ही तरी काळ्या पांढऱ्या सोंगट्यांच्या मागे असायचो पण तू त्या काळ्या पांढऱ्या पट्टीमध्ये सूर शिकत होतीस.
1: आणि त्याचं थोडस वातावरणही मला तसं मिळालं, अनुकूल
0: घरीच वातावरण
1: मिळालं
0: बाबांमुळे आणि आजीमुळे,
1: फॅक्टर आहे हो अगदी.
0: आणि मग तेव्हा गाणं शिकत असताना लहानपणी असे तुझे आदर्श कोण होते? मग
1: लहानपणी शास्त्रीय संगीतात, शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी माझे आदर्श पंडित भीमसेन जोशी,
0: अरे वा,
1: पंडित कुमार गंधर्व, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि विदुषी किशोरी अमोणकर, हे यांचं मी खूप ऐकलंय लहानपणापासून. आणि भावगीत किंवा भावगायनामध्ये, गीतांमध्ये हृदयनाथ मंगेशकरांची आणि श्रीनिवास खळे यांची मला फार आवडायची गाणी तेव्हा. आणि त्यामुळे ऑफकोर्स लताबाई पण आदर्श प्रत्येकच गायिकेचा, गायकाचा आहे. आणि ते तर आहेच, म्हणजे ते सांगावं लागत नाही. आणि हिंदीमध्ये मदन मोहन मला फार आवडायचे. ते जरासं मला उशिरा आवडायला लागले, म्हणजे सुरुवातीला अगदी गाण्याचे गीताचे अर्थ कळत नाहीत, त्यामुळे तेव्हा ती तेव्हा ते तेवढं भावत नाही. पण नंतर नंतर, म्हणजे साधारण एक विशी नंतर, मला ते आणखी आवडायला लागलं. दुसरं, मी गझल्स पण फार ऐकायचे.
0: अच्छा.
1: हा, तर गझलेमध्ये मुख्यत्वे करून मेहदी हसन खा साहेबांच्या गझला,
0: अच्छा,
1: त्या मी आवर्जून ऐकायचे. आणि त्याही मला थोड्या नंतर आवडायला लागल्या, कारण अगेन शब्द आय मीन अर्थ आवलेला.
0: आणि काय होतं ना, कधी कधी वयानुसार आणि अनुभवानुसार पण आपल्याला जी गोष्ट आधी, ज्या गोष्टीकडे आपण ज्या पद्धतीने किंवा ज्या दृष्टिकोनातून बघायचो, ती नजर किंवा तो दृष्टिकोन वयानुसार अनुभवानुसार बदलत जातो. म्हणजे ते गाण्याचा अर्थ कदाचित सातव्या आठव्या किंवा दहाव्या बाराव्या वर्षी जो आपल्याला लागतो, विसाव्या बाईसाव्या वर्षी वेगळा लागतो, तरुणपणी आणि वृद्धपणी ही वेगळा लागू शकतो.
1: अगदी बरोबर. आणि लहानपणी स्वर आणि चालीकडे जास्त लक्ष असायचं, पण नंतर शब्दांच्या अर्थाकडे नंतर लक्ष आलं.
0: बर, आता शाळा कॉलेजचा विषय निघालाय, तर तू बऱ्याचदा ना गायनाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला असेल. शाळा कुठली शाळा तुझी?
1: मी बालमोहन विद्यालय.
0: बालमोहनचे विद्यार्थी सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे.
1: अगदी. आणि तसे आमचे शिक्षकही होते.
0: खरंय ते. आणि मला वाटतं कॉलेजमध्ये सुद्धा तू गायनाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होतास, तर तेव्हाच्या काही आठवणी आहेत तुझ्या?
1: कॉलेजमध्ये मी 11वी 12वी ऑफकोर्स रुईयामधून केलं. आणि कल्चरल डिपार्टमेंटकडून आम्हाला सतत पाठवलं जायचं. आणि तेव्हा मग IIT चं मूड इंडिगो फेस्टिवल असेल किंवा NM कॉलेजचे फेस्टिवल्स असतील, तर मला सातत्याने ते बदलत राहायचे. म्हणजे एका कॉलेजला, एका स्पर्धेसाठी गझल गायला जा, दुसऱ्या स्पर्धेसाठी भावगीत गायला जा, तिसऱ्या स्पर्धेसाठी क्लासिकल गायला जा. ते मला वेगवेगळे बरीच व्हायची. तेव्हा सायन्स पण शिकत होते. आणि त्यात पण संगीतासाठी काय माहिती, आपोआप वेळ कायम निघत गेलाय माझा. आणि त्यामुळे मग एक चांगलं झालं की मी सर्व जॉनर्सचा विचार करायला लागले, की नेमकं कसं गायचंय आणि काय रिक्वायरमेंट्स आहेत त्या त्या जॉनरच्या. ते एक झालं.
0: आणि तेव्हा मग मला असं वाटतं की बरीच बक्षीस सुद्धा तुला मिळाली असेल कॉलेजसाठी, बऱ्याच ट्रॉफीज तू जिंकून.
1: यासाठी मूड इंडिगो फेस्टिवल मध्ये मी जिंकले होते NM कॉलेजमध्ये. गझलेसाठी मला पारितोषिक मिळालं होतं. आणि नंतर जशी मेडिकलला गेले, तसे मग तिथे इंटर कॉलेजिएट जेव्हा व्हायच्या किंवा युनिव्हर्सिटी लेवलला व्हायच्या, तेव्हा मी क्लासिकल मुख्यत्वे करून सादर करायचे. आणि तेव्हाही
0: पण तारेवरची कसरत तर तुझी होतच असणार आहे, कारण मेडिकलचा अभ्यास, म्हणजे सायन्स जरी असेल तरी काय होतं ना, सायन्सच्या विद्यार्थी जरा कलेकडे थोडासा कमी वेळ देतो, कारण लेक्चर प्रॅक्टिकल आणि अभ्यास करता करता त्याला असं होऊन जातं की कुठे, कारण आपण बघतो किंवा थिएटर करणारी जे सुद्धा आहेत, एकांकिका वगैरे करायचे, ते आर्ट्स कॉमर्स मधले जवळजवळ सगळेच किंवा जास्त संख्या त्यांची असायची, पण सायन्सचे म्हटले की त्यांचा आधीच नकार असायचा की बाबा वेळच नाही देता येत.
1: वेळ देता येणं जरा कठीण आहे. पण माझं थोडस असं झालं की उरलेला वेळ जो असायचा कॉलेजच्या व्यतिरिक्त, तो माझा संगीतात जायचा. आणि ऑफकोर्स त्याच्यामुळे इतर मजा कमी करायला मिळते, पण माझा तो वेळ छान जायचा, मी तो एन्जॉय करायचा.
0: आणि तुला ते महत्वाचं वाटलं म्हणून तू वेळ दिलास. गौरी आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील, आता एक गाणं ऐकूया.

0: नमस्कार, मी स्वानंदी टिकेकर आणि तुम्ही ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड। आनंदी रहा आणि हसत रहा।
1: मित्रांनो, युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे। तुमचा अर्ज मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच आणि आज आपल्या बरोबर आहे गायिका डॉक्टर गौरी पंडित। गौरी, तू पंडित तुळशीदास बोरकर यांच्याकडे हार्मोनियम शिकली आहेस, तर तो अनुभव कसा होता?
2: गुरुजींनी, पंडित तुळशीदास बोरकर गुरुजींनी मला असं वाटतं की रेग्युलर शिकवणी अशा पद्धतीने कधीच आम्हाला शिकवलं नाही। त्यांनी गुरुशिष्य परंपरेत कसं संगीत शिकवत आलो असू आपण आजपर्यंत, त्या पद्धतीने शिकवलं। म्हणजे एक म्हणजे वेळेची मर्यादा नसायची काहीच। म्हणजे एकदा गुरुजी आले की आमचा आमची तालीम पुढची किती वेळ चालेल ते काही ठरलेलं नसायचं। आणि सहज एखादं सुंदर ऑर्गनवरती नाट्यपद वाजून दाखवतील, एखाद्या रागातला एखादी बंदिश वाजून दाखवतील आणि त्याचा इतका खोल मनावर परिणाम व्हायचा की संगीताला बघण्याचा दृष्टिकोन आमचा त्यामुळे तयार झाला। म्हणजे त्यांच्या अनेक आम्ही ऑफकोर्स कार्यक्रमांमधून आम्ही त्यांना ऐकलंच भरपूर, पण हे जे त्यांच्याकडे शिकताना आम्हाला वातावरण मिळालं आणि एखाद्या कलाकाराची सृजनशीलता कशी उमलवायची ते गुरुजींना नेमकं माहिती होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी शिकवलं। कधीच असं समोर बस हे वाजवते, हा पलटा वाजवतोय, इतकं अगदी कट्टुकट एकदम असं शिस्तबद्ध असं नव्हतं। ते सांगीतिक विचार पूर्ण करून त्यांनी शिकवलं। आणि दुसरं, इतकं विनम्र आणि सुंदर व्यक्तिमत्व होतं त्यांचं की त्याचा प्रत्येक शिष्यावरती इतका परिणाम आहे, तो एक वेगळा संस्कार झालाय आम्हा सर्वांवरती आणि तो अजूनही कायम आहे आमच्यासोबत।
1: आणि कलाकार म्हणून खरंच मोठेपण कलाकाराचं हेच असतं की तो किती विनम्र आहे, त्यावरून तो कळतं की किती तो मोठ्या मनाचा किंवा मोठा कलाकार आहे।
2: अगदी।
1: आणि तू आता शास्त्रीय उपशास्त्रीय गातेस, लाईट म्युझिकही गातेस, पण जास्त कुठे रमतेस तू?
2: मी जास्त रमते शास्त्रीय गायनात। तसा तो बघितलं तर संगीताचा पाया आहे, गाभा आहे। आणि इतर जे फॉर्म्स आहेत, गझल म्हणा, भावगीता म्हणा, अभंग म्हणा, तर त्या त्या फॉर्म्समध्ये पण मी रमते, असं नाही की रमत नाही, पण प्रत्येक फॉर्मची एक वेगळी रिक्वायरमेंट आहे की आवाज कसा लावायचा आहे, गाण्याची पद्धत कशी असावी, विचार काय करायचा, तर तो मला जास्त आवडतो की जास्त व्हरायटी आपण गातोय, त्यामुळे मी सर्व प्रकार गाण्याचा प्रयत्न करते।
1: यस। आणि गझल नवाज भीमराव पांचाळी यांचं मार्गदर्शन सुद्धा तुला लाभलेलं आहे, त्याबद्दल ऐकायला आवडेल आम्हाला।
2: अगदी अगदी जरूर। मी एक इलाही जमादार यांची गझल सादर करते।
1: हो।
2: घर वाळूचे बा

0: बरं, गझल तर आपण ऐकली तुझ्याकडून सगळ्या रसिक श्रोत्यांनी ऐकली. आणि हे भीमराव पांचाळींबरोबर किती वर्ष तू शिकलीस गझल, किंवा किती असा सहवास लाभला त्यांचा?
1: हो, तर त्यांचे आणि माझ्या वडिलांचे आमचे अतिशय घरोब्याचे संबंध आहेत, तर माझा जन्म झाल्यापासून त्यांनी मला पाहिलंय. त्यामुळे मी लहानपणापासून त्यांच्या मैफिली खूप अटेंड केल्या, आणि नंतर आपोआपच म्हणजे एकत्र असताना एखादी गझल त्यांनी गाऊन दाखवली, मग ती कशी आहे, मग आम्ही पण त्यांच्यासोबत गायनाचा प्रयत्न करायचा. काही क्लासिकलच्या बंदिशी ते आमच्यासोबत गाऊन घ्यायचे, इतकी इतका म्हणजे आनंद वाटायचा तेव्हा. तर अशा पद्धतीने ते आपोआप शिक्षण झालं गझलेचं, आणि तो आपोआप संस्कार झाला, कारण थोडंसं काहीतरी डिस्कशन होतं त्या विषयावरती, संगीतावरती होतं, तर त्या सर्वांचा परिणाम.
0: हो, आणि भीमराव पांचाळींचा विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की 75 पूर्ण झाली त्यांची, आणि तो 16 सुद्धा पार पडला.
1: अगदी अगदी.
0: आणि त्यांनी मराठी गझल रुजवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, आणि ते कार्यशाळा सुद्धा घेतात.
1: अगदी. आणि हा, आणि त्या कार्यशाळा जेव्हा व्हायच्या, प्रत्येक कार्यशाळा आम्ही अटेंड केलेली.
0: अरे वा.
1: त्यामुळे गझल लिखाणापासून पेशकश गायनापर्यंत.
0: अच्छा.
1: आणि आम्ही

0: लग ऑलमोस्ट 4 ते 5 वर्ष गझल संमेलनांमध्ये गात आलोय. आता मी आम्ही म्हणते म्हणजे मी आणि माझा मोठा भाऊ डॉक्टर राम पंडित तोही गायक आहे, तर आम्ही गझल संमेलनांमध्ये गायचो सातत्याने, गझला सादर करायचो.
1: एखादी हिंदी उर्दू गझल ऐकू शकशील आता?
0: जरूर जरूर. एक बस तू

0: मेहदी हसन खान.
1: वा वा वा. आणि गजल मुद्दाम गायला लावली कारण एकतर त्यातला अर्थ, कारण गजलेतला महत्वाचा भाग मला तरी वाटतो की खूप असा खोलवर अर्थ दडलेला असतो प्रत्येक शब्दांमध्ये, आणि ते पोहोचवण श्रोत्यांपर्यंत पोहोचवण ते अवघड काम आहे. म्हणजे फक्त सूर आणि चाल तर नाही, ते तुमच्या गळ्यातून तो भाव सुद्धा पोहोचायला हवा,
0: आणि तेव्हाच त्या शेराची मजा पण त्याशिवाय तो एन्जॉय नाही करता.
1: उगाच पांचाळजींच्या मैफिली
0: रंगत नाही,
1: त्यांना स्वतःला सुद्धा वेळेचं भान नसतं, आणि त्या श्रोत्यांसाठी अगदी ती
0: ते एकरूप होणं
1: श्रोत्यांसोबत क्या बात आहे. तर आता एक गाणं ऐकूया गौरी, आणि त्यानंतर आपला संवाद असाच सुरू राहील.

0: वा गौरी, एवढं सुंदर गातेस तू, म्हणजे गायन शिकलीस, हार्मोनियम सुद्धा शिकलीस आणि त्याची सुद्धा रियाज केलाय, अगदी गुरुंकडून तुला मार्गदर्शन लाभलंय. तर हे संगीताचं सगळं सुरू असताना बऱ्यापैकी अभिनय प्रशिक्षण का घ्यावं असं वाटलं तुला, किंवा अभिनय का शिकावं असं वाटलं?
1: अभिनय मी तसा तोही मी लहानपणापासून करत आले असं थोडं झालंय, कारण गौरी केंद्रे यांच्या मी बालनाट्य शिबिरांमध्ये नेहमी जायचे आवर्जून. त्यानंतर जयदेव हट्टंगणींची पण मी काही शिबिरं अटेंड केली होती, जी स्पेशली मुलांसाठी होती. आणि तेव्हा शुभदा दादरकरांनी पण आम्हाला संगीत नाटकात काम करण्याचा करण्याची संधी दिली होती. त्यामुळे ज्ञानेश पेंढारकरांची पण तेव्हा ओळख झाली आणि बालमोहन थ्रू पण बऱ्याच गोष्टी आल्या तसं मी म्हणेन. आणि जशी मी मोठी झाले, जसे कॉलेज सुरू झालं, तसं मग माझा थोडा रस अभिनयातला वाढला आणि मग थोडंसं ऍडव्हान्स शिक्षणासाठी मग मी वामन केंद्रे यांच्याकडे प्रशिक्षण घेतलं, त्यांचे अनेक वर्कशॉप्स केले. आणि मग अगेन तेव्हा बालश्री पण असायचं, म्हणजे शाळेमध्ये जेव्हा होते तेव्हा बालमोहनकडून मला बालश्रीसाठी पाठवलं होतं. तर त्यात मूळ मी गायनात आहे, पण आमच्या शिक्षिका शिल्पाताई पटवर्धन त्यांनी मला गायन, नृत्य आणि अभिनय या तिन्हीसाठी त्या पुरस्काराच्या स्पर्धेला पाठवलं होतं.
0: अरे वा.
1: आणि त्यामुळे त्यामध्ये अभिनय आल्या कारणाने संगीत नाटकातला एखादा प्रवेश करायचा, म्हणून प्रमोद पवार यांनी माझ्याकडून ययाती आणि देवयानी मधला एक प्रवेश बसवून घेतला होता.
0: बर.
1: आणि हे सुरांनो चंद्रवा या पदाच्या अलीकडचा तो प्रवेश होता. आणि तेव्हा मग त्यांच्यासोबत पण काम करून मला थोडं अभिनय आणखी नव्याने शिकता आला आणि असा मग तो प्रवास पुढे चालू राहिला.
0: पण खरंच हे भाग्याची गोष्ट असते की एवढे चांगले मार्गदर्शक आणि गुरु मिळणं, संगीत क्षेत्रातले पण अगदी मान्यवर मार्गदर्शक तुला लाभले आणि अभिनय शिकावंसं वाटला तेव्हाही अभिनय क्षेत्रातले अगदी दिग्गजांचं मार्गदर्शन तुला लाभलं, ही खरंच मोठी गोष्ट असते जे शिकू पाहतात नवं काहीतरी.
1: आणि ते योग्य मिळायला हवं,
0: योग्य मिळायला हवं, योग्य वयात मिळायला हवं. अगदी खरंय. बर, संगीत माऊली या नाटकातल्या तुझ्या भूमिकेबद्दल सांग, ऐकायला आवडेल आम्हाला.
1: हो, तर संगीत माऊली मध्ये या नाटकामध्ये मी रुक्मिणीबाईंची भूमिका साकारली आहे. रुक्मिणीबाई, विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई हे संत ज्ञानेश्वरांचे आई वडील. आणि या नाटकात त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास आम्ही उभा करतो रसिकांसमोर. म्हणजे अगदी रुक्मिणीबाई लहान वयाच्या आहेत, खेळतायत, तिथून त्यांचा विवाह, त्याच्यात प्रेमात पडणं पण थोडंसं आहे, त्यानंतर त्यांचा विवाह, त्यानंतर त्यांचं वैवाहिक जीवन, त्यानंतर विठ्ठलपंत काशीला जाऊन येतात आणि पुन्हा गृहस्थ धर्म स्वीकारला नाही म्हणून मग पुढे ज्या काही त्यांना शिक्षा झाल्या तिथून ते देहांत प्रायश्चित्तापर्यंत, म्हणजे असा संपूर्ण जीवन प्रवास आम्ही त्या नाटकामध्ये उभा करतो प्रेक्षकांसमोर. आणि फार सुंदर संहिता आहे, प्रदीप ओक यांनी लिहिली आहे. संगीत दिग्दर्शन माझा मोठा भाऊ डॉक्टर राम पंडित याने केलंय आणि ऑफकोर्स प्रमोद पवार यांचं दिग्दर्शन आहे. आणि इतकं सुंदर त्यांनी डिरेक्ट केलं की आमच्यातून त्या भूमिका त्यांनी लोकांसमोर, म्हणजे आमच्यातून त्या भूमिका त्यांनी बाहेर आणल्या. कारण की बऱ्याचदा आपल्यालाच डाऊट असतो की आपण कितपत साकारू ही भूमिका, कारण रुक्मिणीबाई ही अतिशय मोठी कठीण भूमिका आहे आणि त्यासाठी बरीच समज आणि त्या कशा असाव्या, कारण अत्यंत विद्वान असतील. म्हणजे निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, सोपान काका, संत ज्ञानेश्वर यांचे आई वडील ते काय असतील. आणि त्यामुळे मग ती भूमिका साकारताना मला फार आनंद वाटला. आणि थोडस एक कलाकार म्हणून आपण स्वतःचे लिमिटेशन टेस्ट करत असतो, तर तसं माझ्यासाठी ते झालं की मी खूप आनंद घेतला. आणि नाटकामध्ये सांगेन, आम्ही प्रेमही आहे, अत्यंत विरह, अत्यंत दुःखही आहे, कारण की प्रसंग तसे ओढावलेले असतात तेव्हाचं. त्यानंतर आम्ही गीतेतले श्लोक घेतले, त्यांचे अर्थ सांगणं आहे, सर्व सर्व बाजूंनी ते सुंदर आहे नाटक.
0: आणि मला वाटते त्या भूमिकेसाठी तुला पुरस्कार सुद्धा
1: मिळाला. हो मला दादर माटुंगा कल्चरल सेंटरचा उदयनमुख गायिका अभिनेत्री म्हणून पुरस्कार मिळाला आणि सांस्कृतिक कला दर्पणसाठी पण मी नॉमिनेट झाली होती गायिका अभिनेत्री यासाठी.
0: मग आता गाणं गाता गाता किंवा गायिका तर तो आहेस, तर आता अभिनयाकडे वळण्याचा काही विचार आहे का तुझा की पुढे काही?
1: असं मी अजून ठरवलं नाहीये, पण पण मला अभिनय करायला आवडेल कारण की मी रमले त्यातही.
0: अच्छा.
1: आणि नवीन काहीतरी करायला मिळालं आणि तो एखादी भूमिका करताना आपण ती जास्त एन्जॉय करू शकतो असं मला ते खूप जाणवलं रुक्मिणीबाईंची करताना एस्पेशली. आणि ऑफकोर्स गायन मला सोडायचं नाही आहे.

0: नाही गायन अगदी जपीन,
1: गायन कधीच सोडू नको, पण गायनाबरोबर सुद्धा आता जरा अभिनय सुद्धा करायचा
0: आणि मला खूप आवडेल आणि माझी इच्छा आहे की मी आणखी करावा
1: आणि ते जमतंय तर करायला काहीच हरकत नाही ना. बरं, आता संगीत माऊली या नाटकाचा विषय निघालाच आहे, तर त्यातलं एखादं नाट्यगीत
0: जरूर
1: ऐकायला आवडेल सगळ्यांना.
0: जरूर.

0: बाबा हे कंपोज केले डॉक्टर राम पंडित यांनी. वाह कमाल आहे, कमाल चाल लावलेली आणि तू सुंदर गायलास.
1: थँक्यू.
0: बरं गौरी आपण बोलणारच आहोत पण आता एक गाणं ऐकूया.
1: हो

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ऍप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर।
1: युवा तरंग हा कार्यक्रम सुरू आहे मित्रांनो, आणि तुमचा अर्जुन मित्र गोपी भोसले तुमच्याबरोबर आहेच, आणि आज आपल्या स्टुडिओत आहे आपल्याबरोबर गायिका डॉक्टर गौरी पंडित। गौरी, तू डॉक्टर सुद्धा आहेस, पुन्हा तेच की गायन तुझं सुरू आहे, अभिनय तुझा सुरू आहे, आणि मला असं वाटतं की चित्रकलेची सुद्धा तुला आवड आहे। तर हे सगळं कसं काय जमवतेस आणि कसा वेळ देतेस, कसं नियोजन करतेस सगळ्या गोष्टींचं?
2: तुम्ही म्हणाला चित्रकलेची आवड आहे, मी त्याचं आधी उत्तर देते की मला खूप सानिध्य श्री प्रभाकर कोलते, तुम्ही ऐकलं असेल ना, सिनियर आर्टिस्ट आहेत, पेंटर आहेत, त्यांचं मला खूप फॉर्च्युनेटली सानिध्य लाभलंय, आणि त्यामुळे मला चित्रकलेची एक नवीन ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंगकडे कसं बघावं याची एक दृष्टी माझी चांगली निर्माण झाली, आणि किंचित त्यामुळे सौंदर्यशास्त्राचा पण मी विचार केला, आणि ज्याच्यामुळे मला संगीतात पण खूप मदत झाली। तर तसं चित्रकला संगीत अभिनय कला अगदी एकमेकांना लागून आहेत, असं मला पूरक आहेत असं मला सतत वाटत आलंय, आणि डॉक्टर असून हे करते कारण की संगीतावरचं प्रेम हे त्याचं मे बी उत्तर आहे, कारण की जेव्हा प्रयोग असतात, कार्यक्रम असतात, तेव्हा त्याच्या तालमी त्याला एक वेगळा वेळ द्यावा लागतो, आणि त्या दरम्यान मला प्रॅक्टिस बंद ठेवणं शक्य आहे होतं, आणि जसं मी म्हणाले की माझे वडील सिनियर डॉक्टर आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत, तर वडील पण त्यांचा खूप सपोर्ट असल्या कारणामुळे मी हे करू शकते, की माझा भाऊही डॉक्टर आहे, तोही गायक आहे पण तोही डॉक्टर आहे, तर एकंदर घरून सपोर्ट खूप चांगला आहे, आणि संगीतावरचं प्रेम खूप असल्या कारणाने त्यासाठी आपोआप वेळ निघतो, त्यासाठी आवश्यक ती मेहनत आपोआप घेतली जाते, आणि त्यामध्ये मी जसं म्हणाली की मी रमते बरीच, त्यामुळे मी ते करते, आणि उत्तरोत्तर जसा संगीताचा थोडा व्यासंग वाढतोय तसं बॅलन्स राखणं आणखी कठीण आहे, पण मग काहीतरी एक पुढे जाईल असं वाटतं।
1: आणि जसं म्हणालीस, उल्लेख केला बाबांचा उल्लेख केला किंवा मोठ्या भावाचा उल्लेख केला, तर तुम्ही तिघे डॉक्टर आहात आणि तिघे पंडित आहात, माझ्या नावामध्ये सुद्धा ते आहे, आलंय हा गमतीचा भाग सोडला तरी सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीनं

0: शास्त्रीय गायन शिकतेस तू स्वतः आणि ते सातत्याने कार्यक्रम करतेस गातेस ही खरंच मोठी गोष्ट आहे. मला तुला पुन्हा असं विचारायचं आहे की हे जे शास्त्रीय गायन आहे याकडे तरुण पिढी कुठल्या दृष्टीने बघते किंवा त्यांनी बघायला हवं असं तुला वाटतं?
1: सध्या विचार केला तर आता थोडस रिदमकडे जास्त लक्ष आहे लोकांचं. बीट्स असतील तर मजा येते स्पेशली तरुण पिढीला.
0: बरोबर.
1: पण इतकं फास्ट लाईफ झालंय सर्वांचं, इतकी जलद गती आयुष्याची की सोशल मीडिया आहेत, नॉनस्टॉप रील्स, ॲडव्हर्टाइजमेंट्स, बऱ्याच गोष्टी सतत येत असतात, तर कुठे शांतता नाही लाभत आणि मुलं थोडीशी बेचैन, अस्वस्थ, फास्ट काही करू इच्छित असणारी, म्हणजे अशी अशी ही लाईफस्टाईलच झाली आहे मी म्हणेन. तर यामध्ये मेडिटेटिव्ह आपल्याला थोडं अंतर्मुख करायचं असेल स्वतःला, तर त्यामध्ये शास्त्रीय संगीत फार मोठं काम करू शकतं. त्यामुळे त्यासाठी शास्त्रीय संगीत आहे का असं मी म्हणेन की किंचित तुम्ही अंतर्मुख होता टुवर्ड्स मेडिटेशन जाता, कारण की एखाद तास आपल्याला एकचित्ताने एका जागी बसून एखादा कलाप्रकार ऐकायचा आहे, गायन ऐकायचं आहे, संगीत ऐकायचं आहे, तर त्यामध्ये बरीच मनाची शांती मिळते. तर जास्तीत जास्त क्लासिकलच्या मैफिली, भावगीतांच्या मैफिली त्यांनी ऐकाव्या असं मी सांगेन, कारण की कार्यक्रमांमध्ये एक अख्खा धागा धरलेला असतो, सुसूत्रता असते, तर तो एकसंध अनुभव तरुण पिढीने घ्यावा आणि किंचित स्लोडाऊन करावं असं मी म्हणेन आणि इव्हेंच्युअली होईलच. गाणं
0: ठेराव तर पाहिजे,
1: ठेराव हवा,
0: गाण्यातही पाहिजे आणि आयुष्यातही हवं.
1: अगदी अगदी.
0: तेव्हाच आपण विचार करतो ना पुढे कसं जायचं किंवा आयुष्याकडे बघायचं. तर हा बोल बोल.
1: संगीत खूप मोठं त्यामध्ये आपल्याला मदत करते,
0: मोठी भूमिका. एकूणच संगीत असेल, अभिनय असेल, चित्रकला असेल, ज्याचा उल्लेख केला, तर ह्या प्रत्येक कलाच आपल्याला घडवत असतात माणूस म्हणून. म्हणजे कलाकार म्हणून तर घडवत असतातच, पण माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. बरं, आता मुलाखतीची सुरुवात तुझ्या सुंदरशा अशा गीताने झाली होती, मध्ये सुद्धा तू अगदी सुरांची बरसात केली आहेस. बाहेर होते की नाही बरसात मला माहिती नाही पावसाची, पण आमच्या एफ एम गोल्डच्या स्टुडिओमध्ये मात्र सुरांची बरसात होते. तर जाता जाता मुलाखतीचा समारोप तुझ्या सुंदर अशा गीताने झाला, तर सर्व श्रोत्यांना आवडेल ऐकायला.
1: मी एक रागशुद्ध सारंगामधली एक बंदिश ऐकवते.
0: हो.

0: वा गौरी, खरंच मजा आली आज एकूण मुलाखत घेताना आणि तुझ्याकडून खूप गोष्टी कळल्या, तुझा प्रवास कळला आणि महत्त्वाचं म्हणजे तुझी काय गाणी गायलीस ती खरंच कमाल होती सगळी. आणि त्यातून कळतं की अगदी किती लहानपणापासून तू गाणं शिकत आलीस, त्याचा रियाज मनापासून करत आलीस, नाहीतर ते गाणं सुटलं असतं. तर रियाजामुळे ते गाणं टिकले आणि तुझ्या सुरात घट्ट बसलेलं आहे. तर ही तुझी गायकी उत्तरोत्तर भरत जाऊ, अभिनय तू करतेस त्यातही तू पुढे जावंस, चित्रकलेची तुला आवड आहे तर त्यातही आम्हाला अजून पुढे पुढे काहीतरी तुझ्याकडून कलाकृती बघायला मिळत. हीच सदिच्छा आणि आमच्याशी मनमोकळा संवाद साधला असता त्याबद्दल खरंच मनापासून आभार.
1: खूप खूप धन्यवाद. मी हे एफएम गोल्ड आणि तुमचे गोपी भोसलेजी तुमचे खूप आभार मानते. मला फार आनंद वाटला इथे येऊन. खूप धन्यवाद.
0: धन्यवाद. मित्रांनो, युवतरंग या कार्यक्रमात आता वेळ झाली इथंच थांबण्याची. रंजक सफर या कार्यक्रमात आपली भेट होईलच. ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची एफएम गोल्ड वाहिनी.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार रसिको, न्यूज ऑन रेडिओ ॲपवर आणि 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय मुंबई आकाशवाणीची एफएम गोल्ड वाहिनी आणि मी तुमचा आरजी मित्र गोपी भोसले रंजक सफर या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करतो। पंढरीची वारी ही आनंदाची अनुभूती आहे। मानवी जीवनामध्ये ना प्रत्येक मनुष्य जीव हा परमसुखाच्या प्राप्ती आणि जीवनातून दुःखाच्या निवृत्तीसाठी सतत धडपडत असतो, पण प्रत्येकाला ते प्राप्त होत नाही। खरा आनंद हा त्याग, समर्पण भावनेत आणि भगवंताच्या नामस्मरणात आहे। असं तत्व मांडणारे वारकरी भगवंताचं नाम घेत वारीच्या मार्गाने पंढरीला निघालेत।

रसिको, ही वारी आनंदाची भावी यासाठी वारकरी हरिनामात तल्लीन होऊन आपल्या संसाराची कोणतीही चिंता न वाहता त्यामध्ये समरस झालाय. वारकऱ्याला वारीचा हा संपन्न वारसा ज्यांच्यामुळे लाभला त्या संतांची खूप मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली. त्यामध्ये महाराष्ट्र देशीची संत मांदियाळ्याने निर्माण केलेली ही वारी संत ज्ञानेश्वरांनी दाखवून दिलेली. हा मार्ग आज सर्व वारकरी निष्ठावान पांतस्थ म्हणून चालत आहेत आणि या वाटेचे वारकरी होताना गळ्यामध्ये तुळशी माळ आहे, मुखामध्ये विठ्ठलाचं नाम आहे, त्यांच्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत मुक्ताबाई, संत गजानन महाराज या सर्व संतांच्या दिंड्या वारकऱ्यांसह पंढरपूरला निघालेल्या आहेत. सर्वजण आपल्या मुखातून एकच सांगत आहेत,

0: ऐकत रहा एफएम गोल्ड वर।
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे रसिको हो आणि तुमचा आरजे मित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे। संतांनी दाखवलेल्या त्यागाचे प्रतीक असणारा वारीचा मार्ग हा वारकऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारलाय। संत तुकारामांनी तर विठ्ठलाच्या भेटीची लागलेली आस अनेक अभंगातून व्यक्त केली आहे। देवा तुझ्या नामचिंतनाची गोडी माझ्या जीवाला लागली आहे आणि तुझ्या दर्शनाची भूक डोळ्यांना लागली आहे। प्राण गेला तरी हा माझा भक्तिभाव बदलणार नाही आणि माझ्या वाणीमध्ये पांडुरंगाच्या भावाचं गुणगाण आहे। माझी वाणी पांडुरंगाला समर्पित आहे। तुकोबाची आविष्कार करण्याची पद्धत अशी आहे की साक्षात विठ्ठल आपल्याशी बोलतोय असं वारकऱ्याला वाटतं। तुकोबा अभंगांच्या निमित्तानं आपल्याला आपल्याच जगण्याची कथा सांगतायत असं प्रत्येक वारकऱ्याला वाटतं आणि वारकऱ्यांचा धर्म ते सांगतात

मंडळी लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीला निघालेले आहेत, ते याचसाठी की आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण व्हावा आणि संतांनी सांगितलेली वारी ही केवळ वारी नसून प्रत्येक पावला गणिक त्या विठ्ठलाचे नाम घेतो म्हणजे पावला गणिक यज्ञ करण्याचे पुण्य त्यांना लाभते असा समज वारकऱ्यांचा आहे. आणि नाम घेताना ते आपले देहभान विसरून नाचत आहेत. ऊन पाऊस थंडी वाऱ्याचा कोणताही परिणाम त्यांच्या मनावर होत नाही. वारकरी जणू काही सर्वांना प्रेरणा देत आहेत की कितीही संकट आली तरी आपण आपल्या ध्येयासाठी म्हणजे आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी चालत राहिलं तर निश्चितच विठ्ठल आपल्याला भेटेल आणि आपल्या जीवनातील ध्येय प्राप्ती होईल. संसारामध्ये ना हा जीव त्रासून गेलाय, त्याला खरी विश्रांती विठ्ठलाच्या चरणाजवळ प्राप्त होते. त्याला भेटल्यानंतर सर्व जीव निवतो, त्याला परमानंदाची प्राप्ती होते. जीवनामध्ये विविध भौतिक वस्तूंनी फक्त सुख प्राप्त होतं तर विठ्ठलाच्या भजन आणि भक्तीनं परमसुखाची प्राप्ती होते. जीवनातून दुःखाची निवृत्ती झाल्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर प्रकट होतो.

रसिको, महाराष्ट्रात ना 200 ते 250 पालख्या या दरवर्षी पंढरपूरला जातात. अनेक पालख्यांना संतांची नावं देण्यात आली आहेत. पालख्यांबरोबर 4 ते 5 लाख वारकरी हे पायी पंढरपूरला जातात. आणि संत ज्ञानेश्वर यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ, ते ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत. त्यांनी नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर इथं समाधी घेतली आणि त्यांच्या समाधी मंदिरातून पालखी पंढरपूरला निघते. संत ज्ञानेश्वर यांचे लहान बंधू सोपानदेव यांनी पुणे जिल्ह्यातल्या सासवड इथं समाधी घेतली होती आणि त्यांच्या नावानं सासवड इथल्या समाधी मंदिरातून पंढरपूरला पालखी निघते. रंजक सफर या कार्यक्रमातला पहिला प्रश्न विचारतो. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा अभंग तुम्ही ऐकलात मागाशी, तो अभंग कोणी लिहिलाय त्या संतांचं नाव तुम्ही मला सांगायचंय. दूरध्वनी क्रमांक आहेत 0225415 4134 आणि 4415 4135. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

0: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्ताने 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
0: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता।
0: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
1: प्रवेश निःशुल्क।
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
1: उत्सव नवचैतन्याचा।

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर.
1: रंजक सफर हा कार्यक्रम सुरू आहे आणि तुमचा रजमित्र गोपी भोसले आज तुमच्या बरोबर आहे. संत ज्ञानेश्वर यांची बहीण संत मुक्ताई, जळगाव जिल्ह्यातील कोथळी तालुका मुक्ताईनगर हे त्यांचं समाधीस्थळ. त्या ठिकाणावरून संत मुक्ताई यांची पालखी पंढरीला निघते आणि या पालखीतील वारकरी तब्बल 560 किलोमीटरचा पायी प्रवास करतात. त्यासाठी त्यांना 33 दिवस लागतात. संत एकनाथांची पैठण ही कर्मभूमी आणि त्यांचं त्या ठिकाणी मंदिर सुद्धा आहे आणि त्या मंदिरातून संत एकनाथ यांची पालखी निघते. शेगावचे संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा विदर्भातून निघतो आणि सलग 31 दिवस पायी वाटचाल करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरला येते. पहिला प्रश्न विचारला आहे की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा अभंग कोणी लिहिला आहे, त्या संतांचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 1434 आणि 45 15 41 35. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

श्री क्षेत्र आळंदी इथं संत ज्ञानेश्वर यांची समाधी आहे आणि त्या ठिकाणावरून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी निघते आणि श्री हरिभद्र बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली असं मानतात. संत तुकाराम यांची पालखी देहू इथून निघते आणि संत तुकाराम महाराज यांचे धाकटे चिरंजीव संत नारायण महाराज देहूकर यांना पालखी सोहळ्याचं जनक म्हटलं जातं. पहिला प्रश्न विचारला होता की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हा अभंग कोणी लिहिलाय. उत्तर आहे अर्थातच जगद्गुरु संत तुकाराम. ज्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला त्यांची नावं सांगतो. दीपा पालकर, दीपाली विचारे, काशीनाथ क्रमवंत, दत्तात्रय लंबाते, मंगला शेठ, शुभलक्ष्मी मस्तकर, पुरुषोत्तम वैद्य, रती पेडणेकर आणि मिलिंद टिपणीस. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद. दुसरा प्रश्न विचारतो, संत एकनाथ यांचं मंदिर कुठं आहे? संत एकनाथ यांचं मंदिर कुठं आहे त्या गावाचं शहराचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-4515-4134 आणि 45-15-4135. चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या.

भानहरु पुन खेळ खेळतो दंग तो भक्ति तो वैष्णवांचा मेळा भक्ति ने भारलेला रिंगण सोहळा पहावा याची देही याची डोळा असं वारीतल्या रिंगण सोहळ्याचं वर्णन केलं गेलंय मंडळी आणि वारीतलं सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा आहे वारीतनं मराठा सरदार सहभागी होत होते आणि त्यांनीच रिंगण सोहळ्याची परंपरा सुरू केली असं मानतात आणि मराठा सरदार आपले लष्कर घेऊन वारीला यायचे त्यावेळी त्यांनी वारीत रिंगण सोहळा सुरू केला त्यामुळेच एखाद्या लष्करी छावणीसारखी रिंगणाची रचना केली जाते तसंच रिंगण लष्करी शिस्तीप्रमाणे पार पडतं दुसरा प्रश्न विचारलाय की संत एकनाथ महाराज यांचं मंदिर कुठे आहे त्या गावाचं शहराचं नाव तुम्ही मला सांगायचंय दूरध्वनी क्रमांक आहेत 02245 1434 आणि 45 15 41 35 चला तर मग लगेच फोन करा आणि प्रश्नाचं उत्तर द्या

रथाचं मुख्य आकर्षण असतं अश्वांची दौड आणि त्यात दोन अश्व सहभागी होतात. यातल्या एका अश्वावर स्वार असतो तर दुसरा अश्व रिकाम असतो. त्या रिकाम्या अश्वावर संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. मग चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरून दाखवतात. त्यानंतर अश्व मोकळा सोडला जातो आणि हे अश्व रिंगणाला तीन फेऱ्या मारतात. त्यावेळी माऊली माऊलीच्या गजरानं परिसर दुमदुमून जातो. अश्वाची दौड हा रिंगणाचा कळस असतो आणि या रिंगणामध्ये मोकळ्या ठेवलेल्या मार्गावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला हातात पताका म्हणजे झेंडा घेतलेले वारकरी आणि विणेकरी हे स्वतंत्ररित्या धावतात. वारीत मेंढ्यांचं रिंगण सुद्धा केलं जातं. संत तुकाराम महाराज आणि संत सोपानकाका पालखी सोहळ्यात हे मेंढरांचं रिंगण होतं आणि या रिंगणामध्ये शेतकरी भाविक आपली मेंढरं घेऊन पळतात आणि ही मेंढरं रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला होता की संत एकनाथ यांचं मंदिर कुठे आहे. उत्तर आहे पैठणच्या श्रोत्यांनी उत्तर देऊन कार्यक्रमात सहभाग नोंदवला. त्यांची नावं सांगतो. दीपा पालकर, दीपाली विचारे, शुभलक्ष्मी मस्तकर, मंगला शेठ, वसंत पारुंडेकर, नीलम राणे, आत्माराम खराडे, चारुशीला म्हात्रे, उषा गायकवाड, माधुरी पोटे, मंगला लोलम, संजय गांधी. सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद.

असेकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमधून पंढरपूरमध्ये दिंड्या पालख्या येतात आणि महाराष्ट्राचं एकीकरण हे पंढरपूरला होतं. खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या सगळ्या ठिकाणाहून वारकरी दिंडी घेऊन घेतात. महाराष्ट्रातलं सामाजिक एकीकरण बांधून ठेवण्यात वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा वाटा आहे. वारकरी संप्रदायानं जातीभेद विसरून समतेचा पाया रचलाय, म्हणून वारीचा इतिहास हा महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचा आहे, यात शंकाच नाही. रसिकभाऊ, मी गोपी वसले आत्तापुरती तुमची रजा घेतो. आज दुपारी 2:30 ते 5 वाजता FM रेनबोवर मधुलिका तुमच्यासाठी बहारदार कार्यक्रम घेऊन येणार आहे. ऐकत रहा आणि ऐकवत रहा मुंबई आकाशवाणीची FM गोल्ड आणि FM रेनबो वाहिनी.

सांदू यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील. त्यानंतर त्या मोल्दोवाच्या इतर नेत्यांचीही भेट घेतील आणि मोल्दोवा भारत संसदीय मैत्री गटाच्या सदस्यांशी संवाद साधतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती येत्या मंगळवारी नॉर्थ मॅसेडोनिया इथं पोचतील. यावेळी त्या नॉर्थ मॅसेडोनियाच्या अध्यक्ष गोर्डाना सिल्जानोवस्का दाउकोवा यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसंच प्रधानमंत्री क्रिस्टिजान मिकोस्कोस्की आणि इतर नेत्यांची भेट घेतील. राष्ट्रपती मुर्मू भारत उत्तर मॅसेडोनिया व्यापार मंचाला संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू येत्या गुरुवारी रुमानिया इथं पोचतील. यावेळी त्या रुमानियाचे अध्यक्ष निकुशोर दान, हंगामी प्रधानमंत्री इली बोलोझान आणि इतर नेत्यांची भेट घेतील. त्यानंतर राष्ट्रपती मुर्मू भारत रुमानिया व्यापार मंचाला संबोधित करतील आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. राष्ट्रपती मुर्मू यांची तीन देशांची अधिकृत भेट ही या देशांबरोबरचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच पूर्व युरोपीय क्षेत्राशी संबंध वाढवण्याच्या दृष्टीनं महत्वाची असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज नवी दिल्लीत झांजिबार आणि टंझानियाचे अध्यक्ष डॉ हुसैन अली एमविनी यांची भेट घेतली. उच्च शिक्षण, क्षमता विकास, पाणी पुरवठा, आरोग्य, कृत्रिम बुद्धिमत्ता यासह इतर क्षेत्रांमध्ये भारत आणि टंझानिया यांच्यातलं सहकार्य वाढवण्यावर या भेटीत चर्चा झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टवर दिली. पनामाचे परराष्ट्र मंत्री जेवियर इडुआर्डो मार्टिनेझचा वास्केज भारताच्या 5 दिवसांच्या दौऱ्यावर असून ते आज सकाळी नवी दिल्लीत पोचले. ते उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील. येत्या बुधवारी ते बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचीही भेट घेणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक सफदरजंग रुग्णालयातून आपल्या पसंतीच्या खासगी रुग्णालयात त्यांना हलवण्याची परवानगी द्यावी यासाठी वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी त्यांनी केली. वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवताना त्यांचे शारीरिक आरोग्यविषयक सर्व निकष स्थिर होते. यानंतरही रुग्णालयानं त्यांच्यावर केलेल्या वैद्यकीय उपचारांबाबत गुप्तता आणि अपारदर्शकता बाळगल्याचं त्यांनी या याचिकेत म्हटलंय. दरम्यान वांगचुक यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सफदरजंग रुग्णालय प्रशासनानं म्हटलंय. संभाव्य धोके वेळेत टाळता यावेत यासाठीच वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलं असून आवश्यक उपचार केले जात आहेत. तसंच विविध तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्यानं देखरेख ठेवत आहेत असं रुग्णालयानं म्हटलंय. अयोध्येतल्या राम मंदिर देणगी अपहार प्रकरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाळगलेलं मौन स्वीकारार नसून लाखो भाविकांच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकरणाची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक चौकशी व्हायला हवी असं काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. भाविकांनी दिलेल्या देणग्यांच्या नोंदी मंदिराच्या विश्वस्त मंडळानं जाहीर कराव्यात, यामुळे त्याचा वापर कसा झाला याची माहिती मिळेल असं त्यांनी प्रधानमंत्री मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं. या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्षपाती चौकशी व्हावी अशी अपेक्षा असल्याचं यात म्हटलंय. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू अजिंक्य ठरली. आज सकाळी झालेल्या अंतिम लढतीत सिंधूनं जपानच्या अकानी यामागुची हिला 21-17 असं सरळ गेममध्ये हरवून अजिंक्यपदाला गवसणी घातली. भारत आणि इंग्लंड संघातला तिसरा आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ 1-1 बरोबरीत असल्यानं अखेरचा सामना जिंकून मालिकेत विजय मिळवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. फिफा विश्वचषक 2026 काल रात्री मियामी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या स्थानासाठी रोमांचक फुटबॉल सामन्यात फ्रान्सचा पराभव करून इंग्लंडने कांस्यपदक पटकावलं. आज रात्री न्यूयॉर्क न्यूजर्सी स्टेडियमवर अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना मध्यरात्री 12:30 वाजता सुरू होईल.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: कैच द रेन, बारिश के पानी की एक

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.

मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.